0: പ്രിയ ശ്രോതാക്കളെ, പുലർവട്ടം വീണ്ടും എത്തും നാളെ രാവിലെ 7 മണിക്ക്. ഇതുവരെ നിങ്ങളോടൊപ്പം രാജേശ്വരി. ഇപ്പോൾ സമയം 7 മണി കഴിഞ്ഞ് 59 മിനിറ്റും 55 സെക്കൻഡും. ഇനി 8 മണിക്ക് സമാജ് പ്രഭ, തുടർന്ന് 8:15 മോർണിംഗ് ന്യൂസ് ഡൽഹി റിലെ.
1: നമസ്കാർ. ആകാശവാണി സേ സമാചാർ പ്രഭാത് കെ സാത്ത് മേ ജയാ ഭാരതി. മുഖ്യ സമാചാർ. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി ആജ് നയ ദില്ലി കെ യശോഭൂമി മേ സെമിക്കോൺ ഇന്ത്യ 2026 കാ ഉദ്ഘാടൻ കരേംഗെ. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി കെ ജന്മദിന കെ ഉപലക്ഷ്യ മേ ആജ് ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടി 1 മഹീനെ തക് ചലനെ വാലേ രാഷ്ട്രവ്യാപി സേവാ സങ്കൽപ്പ് അഭിയാൻ കാ ശുഭാരംഭ കരേഗി. ഭാരത് നെ തഥാ കഥിത പാകിസ്ഥാൻ ചീന സീമാ സംയുക്ത ആയോഗ് കോ ഖാരിജ് കിയാ. കഹാ പാകിസ്ഥാൻ കോ അവൈധ കബ്സെ വാലേ ഭാരതീയ ക്ഷേത്ര സേ സംബന്ധിത കിസി ഭി സംഝോതെ മേ ഹസ്തക്ഷേപ കർനേ കാ കോയി അധികാർ നഹീ ഹൈ. അമരീകീ ഫെഡറൽ റിസർവ് നെ 3 സാൽ മേ പഹലി ബാർ ബ്യാജ് ദരേ ബഢായി. അമേരിക്ക മേ പ്രതിനിധി സഭ നെ റൂസ് കെ അധികാരിയോ ഓർ അർത്ഥവ്യവസ്ഥ പർ പ്രതിബന്ധ ലാഗൂ കർനേ വാലാ വിധേയക പാരിത് കിയാ. ഔർ ഭാരത് ഔർ അഫ്ഗാനിസ്ഥാൻ കെ ബീച്ച് തീസരാ ഔർ അന്തിം T20 ക്രിക്കറ്റ് മാച്ച് ആജ് ശാം ദില്ലി മേ. അബ് സമാചാർ വിസ്താർ സേ. പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്ര മോദി ആജ് നയ ദില്ലി കെ യശോഭൂമി മേ സെമിക്കോൺ ഇന്ത്യ 2026 കാ ഉദ്ഘാടൻ കരേംഗെ. ഇസ് അവസർ പർ പ്രധാനമന്ത്രി ജനസമൂഹ കോ സംബോധിത് ഭീ കരേംഗെ. ആജ് സേ ശുരൂ ഹോ രഹേ 3 ദിൻ കെ സമ്മേളൻ ഔർ പ്രദർശനി കാ വിഷയ ഹൈ സിലിക്കോൺ സേ സിസ്റ്റംസ് ബിൽഡിംഗ് ദ ഈകോ സിസ്റ്റം. ഇസ്മേ സെമികണ്ടക്ടർ ഔർ ഇലക്ട്രോണിക്സ് ക്ഷേത്ര സേ ജുഡി വൈശ്വിക ഔർ ഭാരതീയ കമ്പനിയാ, നീതി നിർമാത, നിവേശക, ശോധകർത്ത, സ്റ്റാർട്ടപ്പ്, ശിക്ഷണ സംസ്ഥാൻ ഔർ വിദ്യാർത്ഥി ഹിസ്സാ ലേ രഹേ ഹൈ. ब्यौरा हमारे संवाददाता से.
2: इस सम्मेलन का मुख्य उद्देश्य भारत में सहयोग, निवेश, नवाचार और प्रतिभा विकास को बढ़ावा देना है. समानांतर सत्रों में डिस्प्ले उद्योग में हुई प्रगति, सहयोग और संयुक्त उद्यमों को सुगम बनाने के लिए डिजाइन किए गए 6 कंट्री राउंड टेबल, महिला नेतृत्व पर एक मंच आदि शामिल होंगे. सेमिकॉन इंडिया 2026 एक व्यापक मूल्य श्रृंखला दृष्टिकोण अपनाएगा जिसमें सेमीकंडक्टर सामग्री, उपकरण और चिप डिजाइन से लेकर निर्माण, उन्नत पैकेजिंग, इलेक्ट्रॉनिक्स और सिस्टम तक की यात्रा प्रदर्शित की जाएगी. नया रेत से सिलिकॉन से सिस्टम तक मूल्य श्रृंखला अनुभव सेमीकंडक्टर इकोसिस्टम में इस पूरी यात्रा को प्रस्तुत करेगा. सेमिकॉन इंडिया 2026 में 600 से अधिक कंपनियां भाग लेंगी और लगभग 50,000 आगंतुकों को आकर्षित करने की उम्मीद है. इनमें 52 देशों से प्रतिनिधि, 400 से अधिक अधिकारी और 150 से अधिक वक्ता शामिल होंगे. अनुपम मिश्र, आकाशवाणी समाचार, दिल्ली.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के उपलक्ष्य में आज भारतीय जनता पार्टी 1 महीने तक चलने वाले राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियान का शुभारंभ करेगी. इस अवसर पर गृहमंत्री अमित शाह और गुजरात के मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वडनगर से वाराणसी तक बाइक रैली को रवाना करेंगे.
3: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन और उनके जनसेवा के 25 वर्षों के उपलक्ष्य पर उनके जन्मस्थान वडनगर में विभिन्न जन कल्याणकारी कार्यक्रमों का आयोजन किया गया है. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह और मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ऐतिहासिक शर्मिष्ठा तालाब पर आयोजित महाआरती में भाग लेंगे, जहां से पवित्र जल का कलश वाराणसी जाने वाले बाइकर्स को सौंपा जाएगा. इसके बाद दोनों नेता हाटकेश्वर मंदिर तक पदयात्रा पर विशेष पूजा अर्चना करेंगे. गृह मंत्री अमित शाह और मुख्यमंत्री पटेल वडनगर रेलवे स्टेशन पर स्वच्छता अभियान के अंतर्गत श्रमदान भी करेंगे. अपर्णा खूंट की रिपोर्ट के साथ समाचार कक्ष से चाहत सिंह.
1: प्रधानमंत्री मोदी के संसदीय क्षेत्र वाराणसी में उनके जन्मदिन के मौके पर कई भव्य कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा.
4: प्रधानमंत्री के जन्मदिन के मौके पर श्री काशी विश्वनाथ धाम में विशेष पूजा अर्चन और रुद्राभिषेक किया जाएगा. इसके साथ ही वाराणसी